अच्युतं केशवं कृष्णे दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं रामनारायणं जानकी वल्लभं।

पे अरे सांवरिया जोड्याचा जोड्याचा रे दोन्ही हाते मान्याचा माकी बा